भाजी भाजी हिणे लाई जंतरले हान्यो हेरा जंतरले हान्यो अब आउने मंशी रमा खोक्रे छोरो पावली मोरी कालो भाले काटी दिउला सुत्केरी मा खाओ।